कत कत कथी कोटी कोट कोट देंदा दे लेंदे थक पाहे जुगा जुगंतर खाई खाए हुक्मी हुक्म चलाए राव नानक विक सहवे परवा साचा साहेब साच ना।

0: नानक ते मुख उजले केती छुट्टी नाल जिन्नी नाम ते आया गए मसक्कत घाल नानक ते मुख उजले केती छुट्टी नाल
1: This is Laika Gold, a part of the number one Asian commercial radio network in Greater London. The Laika Group.